प्रसन्न संगीतमय वातावरणात तुमचे मनापासून स्वागत करण्यात येत आहे या प्रभातवळी ऑन द वेव्स ऑफ रेडिओ मनोरंजन. रसिक हो, सध्या मनामनात बाप्पाच्या आगमनाचा अपार उत्साह. तर चला या मंगलमय सकाळी विघ्नहर्ता बुद्धीची देवता आपल्या राख्या गणरायाच्या चरणी वंदन करून सुरुवात करूया आपला सकाळ बीज कार्यक्रम.

प्रीति प्रेमी श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार। नव्या दिवसाची नवी पहाट संगीत प्रेमी श्रोत्यांनो

दररोजच्या धावपळीत अनेक छोटी मोठी आव्हाने येतात. अशावेळी गणरायाचे स्मरण मनाला धैर्य देते, विचारांना स्थैर्य देते आणि संकटांकडे सकारात्मकतेने पाहण्याची शक्ती देते. तर तुम्ही अवश्य हे स्तोत्र पठन करा आपल्या दैनंदिन जीवनात. याच मंगल भावनेने वळूया दुसऱ्या गीताकडे. तसेच आज मंगळवार आहे म्हणजे आपल्या बाप्पाचा वार. तर याच मंगल पवित्र वातावरणाला अनुसरून सादर करीत आहोत सर्व गणेश भक्तांसाठी हे पुढील गणेश भक्ती गीत.

कहो गणरायाचे स्मरण म्हणजे मनाला मिळणारा एक सुंदर आधार. बाप्पाच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक होताना आपल्या मनातील चिंता भीती आणि अडथळे दूर होतात. हीच गणरायाच्या चरणी आमची प्रार्थना आहे. कार्यक्रमाची तिसरी भेट म्हणून चला ऐकूया महात्मा.

श्रुतिरसिक हो माहिरा चिओर नात्यांची हल्लोवार गुंफन आणि मनात दातून येणाऱ्या आठवणी। माहेर म्हणजे शेवटी अशीच एक हक्काची जागा जिथे कितीही मोठं झालं तरी मन मात्र कायम

0: एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.
1: गणेश चतुर्थी के पावन अवसर पर आप सभी के घर में सुख समृद्धि का वास रहे. एमबीसी की पूरी टीम की ओर से आप सभी को शुभ गणेश चतुर्थी. एमबीसी विशेस यू ऑल अ पायस गणेश चतुर्थी. गणपति बाप्पा मोरिया.
2: श्रोते रसिको हो या भक्ती गाण्यानंतर कार्यक्रमात 30 मिनिटांच्या या कार्यक्रमाच्या उरल्या वेळात खास तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही वाजवणार आहोत काही भावगीते.
3: You're listening RM Free Radio. Radio. Radio.
2: तर चला सकाळ 20 कार्यक्रमाची पहिले भावगीत ऐकूया. आदर्श शिंदे जसराज जोशी यांच्या वसातलं तू तिथे असावे चित्रपट.

ज्योतिथी सवे यमधूर चित्रपट गाण्यानंतर चला ऐकूया धुंदी चक्षण हा ओला इन द वॉइस ऑफ संगीत हळदी।

99 MHz 95.98 98.2 MHz वरला हा एमबीसीच्या रेडिओ मनोरंजन आहे. आपण एकत आहात आज मंगळवार 8 सप्टेंबरच्या सकाळ बीच कार्यक्रम परत एकदा मनपूर्वक स्वागत करण्यात येत आहे आपल्या दैनिक सकाळ बीच कार्यक्रमात. तेव्हा संगीतप्रेमी श्रोत्यांनो, सुरांच्या साथीने सकारात्मकतेचा हा प्रवास पुढे नेऊया या पुढील मधुर गाण्याने. जगणं हे न्यारळ झालं जे हिरकणी चित्रपटातून घेतलेले हे भावपूर्ण गीत चला ऐकूया अमित राज व मधुरा कुंभार या दोघांच्या सुमधुर आवाजात.

0: सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 to 10 AM
1: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
2: RM3 Manoranjan Radio.
3: संगीतमय प्रवास चालू आहे ऑन दी वेव्स ऑफ रेडियो मनोरंजन. तेव्हा संगीत प्रेमी श्रोत्यांनो, चला ऐकूया साक्षी होळकर व समूहाच्या आवाजातलं हिरे.

श्रीकांत नारायण संगीत प्रेमी श्रोत्यानुपाहताप्ति करना मधुर गीत आस्वाद घ्या दिवस प्रत्येक क्षण तुम्हारे शुभ व मंगल ठरो ही सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेते स्टे ट्यून शुभ दिन व नमस्कार.